0: सर नित नित बंतरण कह
1: सर्व नाम कते कवन करम नाम बनत सुमत
0: पर्यात छंद नमस्तंग काली नमस्तंग कृपाल
1: नमस्तंग रूपे नमस्तंग नूपे
0: नमस्तंग पेखे नमस्तंग लेखे
1: नमस्तंग काये नमस्तंग जाये
0: नमस्तंग गंजय नमस्तंग पंजे
1: नमस्तंग नामे नमस्तंग ठामे
0: नमस्तंग कर्मंग नमस्तंग धर्म
1: नमस्तंग नामंग नमस्तंग
0: तामंग नमस्तंग जीते नमस्तंग पीते
1: नमस्तंग बाहे नमस्तंग डाहे
0: नमस्तंग नीले नमस्तंग नादे
1: नमस्तंग शेदे नमस्तंग गादे
0: नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे
1: नमस्तंग उदारे नमस्तंग पारे
0: नमस्तंग उदारे नमस्तंग पारे नमस्तंग सुए के नमस्तंग नेके
1: नमस्तंग भूते नमस्तंग जूपे
0: नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे
1: नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्वेशे
0: नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे
1: नमस्तंग निर्दाते नमस्तंग निर्गाते
0: नमस्तंग निर्दूते नमस्तंग भूते
1: नमस्तंग लोके नमस्तंग सोके
0: नमस्तंग लोके नमस्तंग सोके
1: नमस्तंग नितापे नमस्तंग तापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने
0: नमस्तंग गाये नमस्तंग बाये
1: नमस्तंग दुर्भगे नमस्तंग सगे
0: नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे
1: नमस्तंग रंगे नमस्तंग भंगे
0: नमस्तंग गम्ये नमस्तंग सस्रम्ये
1: नमस्तंग लासरे नमस्तंग रासरे
0: नमस्तंग जाते नमस्तंग पाते
1: नमस्तंग भजबे नमस्तंग अजबे
0: देशंग नमस्तंग भेष

0: सर्वजीतं नमो सर्वपीतं
1: नमो सर्वज्ञानं नमो परमतानं
0: नमो सर्वमन्त्रं नमो सर्वजन्त्रं
1: नमो सर्वदृशं नमो सर्वकृष्णं
0: नमो सर्वरंगे त्रिभंगे अनंगे
1: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
0: अखिज्ये अभिज्ये समस्तं प्रसिज्ये
1: बालं स्वरूपे कुकर्मं प्रणाश्ये
0: सदा सर्वदा हृदयसिद्धं निवासी
1: पठन त्वे प्रसाद अमृत कर्मे अमृत तन्मे
0: अखल जोगे अचल भोगे
1: अचल राजे अटल साजे
0: अखल धर्म अलग कर्म
1: सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता
0: सर्वंग पाले सर्वंग माने
1: सर्वंग प्राणं सर्वंग त्राणं
0: सर्वंग भुक्ता सर्वंग जुक्ता
1: देवं सर्वंग पेवं।